एकची म्हणाची वचिवला माझा साजण जागा झाला हो सूर्ये उगवला एकची म्हणाची वचिवला.

0: सोडाडवे रॉकेट काय फुल जडी से तूने भरेले पॉकेट अरे बारा बन मेरे जायसा बन येले नाना का बॉम्ब जाके उडा दे घर
1: Fugadi Poo, you like me and I like you too. Oh, bye, Poo, Fugadi Poo.